करणे हर गुण सदही आख बखाणे जिन हर सेवया तिन सुख पाया सहजे ही हर नाम सुमाया तू आपे करता तेरा किया सब होए।